0: रेडियो मॉरिशस
1: 819 किलोहर्ट्ज़ पर ये है रेडियो मॉरिशस।
0: रेडियो मॉरिशस,
1: रेडियो मॉरिशस।
2: एनबीसी च्या घड्याळात ठीक 12 वाजले आहेत।
3: स्वर तरंग,
4: स्वर तरंग।
2: रसिक श्रोत्यांना माझ्यासाठी नमस्कार। आज सोमवार असून जून महिन्याची 15 तारीख, म्हणजे आठवड्याचा प्रथम दिवस। रसिक हो, आनंदी मनाने या दिवसाची शुभ सुरुवात तुम्ही केली असाल अशी मी आशा करते। तेव्हा नेहमीप्रमाणे आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात अगदी मनापासून मी तुम्हा सर्व श्रोत्यांचे सहर्ष स्वागत करते। AM2 रेडिओ मॉरिशस या प्रसारण केंद्राद्वारे तर नेहमीप्रमाणे एका गोर गणेश भक्ती गाण्याने या कार्यक्रमाची शुभ सुरुवात आम्ही करीत आहोत। तर चला स्थानीय कलाकारांच्या आवाजात ऐकूया हे गोर गणेश भक्ती गीत। रचना डॉक्टर बिदन अब्बा यांची आहे।

स्थानीय कलाकारांच्या आवाजातल्या या गणेश भक्ती गाण्यानंतर रसिकहो सादर करीत आहोत श्री समर्थ चंद या गीत संग्रहातून घेतलेले हे गाणं प्रकट निरंजन

सादर करीत आहोत श्रेष्ठ कवी शांताराम नांदगावकर यांचेही मधुर भावगीत सुरचंद्रिका अनुराधा पौडवाळ यांच्या सुरील आवाजात. रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली.

गंधा जीवनिया बहरुनियाली श्रेष्ठ कवि शांताराम नांदगावकरांची ही सुंदर रचना ऐकल्यानंतर चला ऐकूया अनुराधा पौडवाळ यांच्या आवाजातलं हे पुढील भावगीत पाऊस कधीचा परतु. रचना कवी ग्रेस यांची आहे.

सावे अशी को मला तू रसिक हो। प्रीतीच्या या गाण्यात प्रेमी आपल्या मनाच्या अंतरहृदयातील आपुलकीची सद्भावना व्यक्त केली आहे। प्रेमगीत आहे का व प्रेम भावनाच्या आस्वाद घ्या। मी तुम्हाला कळू इच्छिते की हे बुढील प्रेमगीत घेतलेले आहे क्षण या चित्रपटातून।

या भावपूर्ण प्रेम गीतानंतर रसिक श्रोत्यांनो चालू करीत आहोत आपला स्वरतरंग कार्यक्रम. या पुढील मधुर गाण्याने धुंदीत गाऊ मस्तीत राहू छेरीत जाऊ आज प्रीत साजना हे मधुर गीत आपल्या सुमधुर आवाजात व्यक्त केले आहेत अनुराधा पौडवाल व शैलेंद्र सिंह. प्रस्तुत गीत घेतले आहे नाव मोठं लक्षण खोटं.

संगीत प्रेमी श्रोत्यांनो एम टू रेडिओ मॉरिशसवरून पुनश्च तुमचे अगदी मनापासून स्वागत करण्यात येत आहे आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात. वळू या पुढच्या गीताकडे. शेवटी शेवटी रंग भरला जरा. या गीताद्वारे ज्या भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत त्या भावनांवर इष्ट प्रभाव होत असतो तेव्हा हे मधुर गाणं ऐका आणि दिवसभर प्रसन्न राहण्याचा प्रयत्न.

अपर्णा मयेकर या दोघांच्या आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर रसिकोहो चालू करीत आहोत आपला स्वरतरंग कार्यक्रम. कोमरी पळायला लागली या लोकप्रिय गाण्याने जत्रा चित्रपटातून घेतलेले हे लोकप्रिय गीत आहे आनंद शिंदे व सती कलाकारांच्या आवाजात.

शिशोघडाला ते दुपारची पावणे एक वाजले आहेत. संगीतमय कार्यक्रम चालू आहे M2 रेडिओ मॉरिशसवरून. तर चला या क्षणी ऐकूया आता माझी हाटली आनंद शिंदे कविता निकम या दोघांच्या सुमधुर आवाजात.

संगीत प्रेमी श्रोत्यान आता माझी हाटली या शीर्षक गाण्यानंतर सादर करीत आहोत आभाळातून पडली काकरी कशाची शेंडी वाकरी. चला यापुढील गीताचा आस्वाद घेऊ.

0: ओढून पडली काकडी कशाची शेंडी वाकडी
1: ओढून पडली काकडी कशाची शेंडी।

0: जसे कोळीचे ताजे मासे कशासाठी पोटासाठी तोंबऱ्याचे पोरणाचे तोंबऱ्याचे पोरणाचे वा वा वा वा वा वा वा
1: हे मावशी
0: अगं फळातून पडले काकडी काशाची शेंडी वाकडी

संगीत प्रेमी श्रोत्यानो येरे पैसा ह्याच गाण्यासोबे स्वर तरंग कार्यक्रमाची सांगता करण्यात येत आहे. या गाण्याच्या आस्वाद घ्या आनंद शिंदे व समूहाच्या आवाजात. आणि ह्याच गीतासोबे सादर करण्यात आलेला आज आपला स्वर तरंग कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. अशा आहे आम्ही निवडलेली गाणी तुम्हाला खचितच आवडली असतील. उद्या याच कार्यक्रमात आमची भेट होईलच. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा, आपले मन प्रसन्न ठेवा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

रसिक श्रोत्यांनो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. रसिक म्हणी हो, या 20 मिनिटांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत गणराया मावळी आणि विशेषतः सागर जनार्दन युक्त पाटील यांच्या समुद्रावाजात बाप्पाचे स्मरण करू या कार्यक्रमाच्या आरंभी.

रसिकृतनो हा भक्तिमय वातावरण चालूच ठेवूया. AM2 वर वैशाली सामंत आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात ऐकूया. हिंगलाई देवी गोंधळ गीत आहे, आस्वाद घेऊया.

रसिक श्रोत्यांनो, पुढे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी थोडं मूड चेंज करूया. कविता आणि भवालकर यांच्या समुद्र आवाजात ऐकूया लावणी आहे चंद्राची चांदणी. आस्वाद घेऊया.

रसिक श्रोत्यांनो, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो सोनाली सोनावणे आणि पाटील अभिर यांची समुद्र आवाज. आता ऐकूया निशाण आणि याच गीतांनी कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.